जी याद तुझी येता मोगा अर्धेरा ती जी वोडा पोना शेज मोजी मोगरे कळ्याची याद तुझी येता मोगा अर्धेरा ती जी वोडा पोना शेज मोजी मोगरे कळ्याची याद तुझी येता मोगा अर्धेरा ती जी।